सास सास नानक आराध्य आठ पहर गुण गावा तेरी पनहा खुदाए तू बख्शंदगी शेख फरीद खैर दीजै बंदगी कवन बदाई कह सको दे अंत गुनिता कर कृपा मोहे नाम देखो

कवन वढाई कर सको दे अंत गुणिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता